भैया धागिना धिनक तिन धागिना धिनक तिन धागिना धिनक तिन वा भैया जब तक ये संसार न जाए झूम झूम कर नाचे जा धागिना धिनक तिन धागिना धिनक तिन।